0: प्लैटिनम गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार मित्रांनो, न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 100.1 MHz तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि युवा तरंग। या कार्यक्रमात आज आपण जागतिक संगीत दिन विशेष युवा गायिका शरीर दाते हिची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।

0: क्या बात है, अगदी मंत्रमुग्ध झालो. रसिका हो, जिना आपल्या सुरेल सुमधुर आवाजाने लाखो रसिकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलंय. अशी मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीतील एक अतिशय लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध गायिका शरयू दाते आज आपल्या भेटीला आली आहे. शरयू, तुझं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद आणि नमस्कार.
0: नमस्कार शरयू, आज संगीत दिनाच्या निमित्ताने आपण इथं भेटतोय, तर तुला आकाशवाणीला येऊन कसं वाटतंय?
1: खूप छान वाटतंय. मी काही वर्षांपूर्वी आले होते, अशीच एक मुलाखत झाली होती आणि आज एक 7-8 वर्षानंतर पुन्हा इथे येऊन खूप छान वाटतंय.
0: वा, साधारण वयाच्या कोणत्या वर्षी तुला जाणीव झाली की आपण संगीताच्या क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे?
1: मला वाटतं ते माझ्या आईबाबांकडून ती आवड माझ्यामध्ये निर्माण झाली संगीताविषयीची. आणि लहानपणीच घरातच संगीताचं वातावरण होतं. आई माझी सौ अंजली दाते ही शास्त्रीय संगीताची स्टुडंट आहे आणि तिचा रियाज सतत ऐकायचे लहानपणी. आणि बाबांचाही आवाज खूप छान आहे, त्याच्यामुळे

0: घरात गाणं होतं आणि असा एक कुठलाच पॉइंट आला नाही आयुष्यात की जेव्हा असं वाटलं की आत्ता आपण संगीतामध्ये करिअर करूया. ते लहानपणापासूनच कुठेतरी बाय डिफॉल्ट
1: एक खोल मनात बिंबत गेलं की
0: हा की आपल्याला संगीतामध्ये काहीतरी करायचं आहे आपल्याला. आणि ती जाणीव होती की आपल्याला काहीतरी देवाने छान काहीतरी एक कला आपल्यामध्ये दिलेली आहे, ती आपण जोपासली पाहिजे, ती प्रोटेक्ट केली पाहिजे. आईबाबांकडनं तो सपोर्ट मिळाला, त्यामुळे लहानपणापासूनच ती जाणीव होतीच मनामध्ये की आपल्याला काहीतरी याच्यातच काम करायचं आहे.
1: म्हणजे आई बाबा खरोखर ही जाणीव आपल्याला आपल्या नकळत देत असतात.
0: नकळतच येस.
1: आणि तुझी आई अंजली दाते यांच्याकडून तुला गाण्याचं बाळकडू मिळालं
0: हो.
1: आणि त्यानंतर कोणत्या गुरुने तुझ्याकडून शास्त्रीय संगीताची तालीम करून घेतली?
0: जसं मी म्हणाले आई गाते त्याच्यामुळे ती विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांची शिष्य आहे आणि आम्ही तेव्हा नागपूरला राहायचो अगदी मी बाळ असताना. त्याच्यामुळे ती नागपूरहून मला 2-2.5 महिन्यांची मी असताना ती मुंबईला घेऊन जायची आरतीताईंकडे. आणि त्यामुळे ते लहानपणापासून कानावरती संस्कार होत गेले आरतीताईंच्या गाण्याचे. त्याचबरोबर म्हणजे जयपूर अत्रवली घराण्याची गायकी सतत लहानपणापासून कानावर पडत आली आहे आणि आरतीताईंकडून तर मी खूप लाड करून घेतले आहेत कारण त्यांनी मला अगदी बाळच बघितलंय. त्यामुळे त्यांच्याकडनं मला शास्त्रीय संगीत शिकायची संधी मिळाली आणि त्यांनी म्हणजे अगदी खूप मायेनी मला शिकवलंय. आणि आता सध्या मी अश्विनी भिडे देशपांडे यांच्याकडे शिकते.
1: संगीत ही कला 64 कलांपैकी सर्वात अग्रस्थानावर आहे, तर या कलेप्रती तुझ्या भावना काय आहेत?
0: संगीत सगळ्यांच्याच मनामनामध्ये रक्तात भिनलेलं आहे आणि खूप रेअर व्यक्ती असतात ज्यांना ते अप्रिशिएट करता येतं आणि ते अंडरस्टँडिंग प्रत्येकालाच नसतं. प्रत्येकालाच कळत नाही अरे वा ही हरकत किती छान आहे, किंवा ती प्रत्येकालाच मनाला भावत नाही, पण आपल्याला सगळ्यांना ते देवाने दिलेलं आहे त्याच्यामुळे मला ते खूप सुंदर आहे ही गोष्ट.
1: तू आत्ताच दोन महत्वाची व्यक्तिमत्व, दोन महत्वाची नावं सांगितलीत, गुरु आरती अंकलीकर टिकेकर आणि गुरु डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे. या दोघींकडनं तुला शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि तू लहानही होतीस. कदाचित तुला कळतही नसेल की आपण इतक्या मोठ्या व्यक्ती समोर आहेत आणि आपण त्यांच्याकडे शिकायला जातोय, आई आपल्याला बोट धरून घेऊन जाते.
0: खरंय.
1: तर तो प्रवास म्हणजे ज्या क्षणी तू त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केलीस आणि त्याच्यानंतर आता इतकी वर्ष पुढे गेलीत, त्या दोघींच्या शिक्षणातलं म्हणजे तुला काय घेता आलं, काय असं होतं की जे तू आत्मसात केलंस?
0: दोन्ही खूप मोठी नावं आहेत आणि त्यांचाही खूप मोठेपणा आहे दोघींचा की त्यांनी असं कुठेही कधी मला वाटू दिलं नाही की म्हणजे तो एक कम्फर्ट आहे दोघींबरोबर. आणि आरतीताईंनी तर अगदीच मी लहान असल्यापासून त्या मला बघत आल्या आहेत, त्यामुळे म्हणजे एक आजीच मला माझी काहीतरी शिकवतीये असंच मला नेहमी वाटत आलं आणि प्रत्येक वेळेला काहीतरी त्यांच्या गाण्यातनं नवीन ऐकायला मिळतं. तर आरतीताईंचं गाणं म्हणजे एक चमत्कार वाटतो आणि त्या एक वेगळ्याच भावविश्वात आपल्याला घेऊन जातात.
1: पण म्हणजे त्यांनी तुला पहिली शिकवलेली कुठली चीज बंदिश
0: असं एक पिनपॉइंट वाला नाही करता येणार,
1: किंवा तुला आवडलेली बंदिश की?
0: पण मला त्यांनी मैं आऊं तोरे मंदरवा ही एक बंदिश
1: पहिल्या दोन ओळी
0: राग मधुवंती मधली ही बंदिश आहे. मैं

0: अश्विनी ताईंबद्दल थोडंसं सांगशील?
1: माझं खरंच खूप भाग्य मी समजते की अश्विनी ताईंकडे मला तालीम घ्यायची संधी मिळते आणि मग त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांची गायकी इतक्या साध्या आहेत त्या, आणि एक व्यक्ती म्हणून पण त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळतात, आणि इतक्या मोठ्या एका स्टेजवरती पोहोचल्यानंतरही त्यांची जी बॅक स्टेज किंवा ऑफ स्टेज जी काही तयारी असते तेवढ्याच त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी जी काही असते त्यांची, त्यातनं खूप शिकायला मिळतं. आणि खरंच म्हणजे खूपच माझं मी ब्लेस्ड समजते स्वतःला की इतक्या मोठ्या कलाकाराकडनं मला.
0: त्यांच्यासोबत कधी कोणत्या मैफिलीत?
1: हो हो, अनेकदा तानपुराच्या साथीला मी त्यांच्याबरोबर गेले.
0: त्यावेळी एखादी

त्यांची भावलेली बंदिश तुला भावलेली कुठली बरं खूप आहेत अगदी सहज आठवेल अशी एक नंदरागातली बंदिश आहे ताईंचीच त्यांनी बांधलेली ती गाते हा

0: क्या बात है शरयू, तू आत्ता गायल्याप्रमाणे मधुवंती म्हणा किंवा नंद म्हणा, हे सगळे शृंगार रसप्रधान राग आहेत. आणि मला आत्ता एक प्रश्न तुला आवर्जून विचारावासा वाटतो. जेव्हा सुगम संगीत तू गात असतेस तेव्हा शास्त्रीय संगीताचा उपयोग आपल्या सुगम संगीतात कसा काय करता येतो?
1: शास्त्रीय संगीतामुळे एक बैठक, एक फोकस खूप छान निर्माण होतो असं मला वाटतं. त्यामुळे लाईट म्युझिकमधल्या म्हणजे गाण्यांमधल्या जागा, त्यांच्याबद्दल विचार केला जातो. त्या कशा कुठे नेतायत आपल्याला, कशा प्रकारे त्याच्या मागचा भाव काय आहे, किंवा कंपोजरचा त्याच्यामागे काय थॉट आहे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल विचार केला जातो. आणि शास्त्रीय संगीताच्या रियाजामुळे एक आवाजात स्टेबिलिटी येते, त्यामुळे त्याचा लाईट म्युझिक गाताना खूप उपयोग होतो. कारण कुठेही आवाज थरथरत नाही किंवा म्हणजे त्याचाही कुठे वापर केला पाहिजे तशा प्रकारच्या व्होकल प्रोजेक्शनचा, ह्या सगळ्याबद्दल पण एक आपसुकच आपण विचार करायला लागतो. गमक असेल, मिंड असेल, तर ह्यांचा रियाज केला जातो. त्याच्यामुळे लाईट म्युझिक गाताना त्याची खूप मदत होते.
0: आणि मला असं वाटतं की शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतल्यामुळे आपण अननेसेसरी जागा कुठेही घेत नाही.
1: बरोबर. म्हणजे ताई नेहमी सांगतात की आपला आवाज फिरतोय म्हणून तो कुठेही फिरवायचा का.
0: बरोबर.
1: ह्याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे की कुठे जास्त ते छान वाटू शकेल ह्याचा नेहमी म्हणजे कंट्रोल करायचा.
0: बरोबर.
1: जितका आपण कमी ती गोष्ट वापरू तेवढी त्याची ब्युटी अजून खुलत जाईल, त्याचं सौंदर्य खुलत जाईल.
0: शास्त्रीय संगीत आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतं.
1: नक्कीच.
0: शरयू, तू क्लासिकल म्युझिक मध्ये शास्त्रीय संगीतात एमए केलं आहेस, आणि तुझं अकॅडमिक्स मध्ये कसं काय शिक्षण?
1: मी इंग्लिश लिटरेचर मध्ये बॅचलर्स माझं कम्प्लीट केलं, बीए इंग्लिश लिटरेचर, आणि त्याच्यानंतर म्युझिक मध्ये मास्टर्स केलं.
0: क्या बात आहे. इंग्लिश मध्ये ग्रॅज्युएशन तुझं कोणत्या कॉलेज मधनं झालं?
1: मी मुंबई युनिव्हर्सिटीचीच एक त्यांचंच वेगळं डिपार्टमेंट आहे, आयडल नावाचं, डिस्टन्स लर्निंग इन्स्टिट्यूट. सो तिकडनं मी इंग्लिश लिटरेचर मध्ये बॅचलर्स केलं, आणि त्या आधीचं शिक्षण माझं सगळं पुण्यात झालं, दहावी पर्यंतच. आणि अभिनव विद्यालय अगदी म्हणजे पुण्याची फेमस शाळा.
0: पण मग शाळेमध्ये पण तू बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेत असशील.
1: शाळेमध्ये मी सगळ्या म्हणजे संगीत होतच, पण त्या व्यतिरिक्त पण बऱ्याच गोष्टींमध्ये मी सहभाग असायचा माझा. मला सगळंच करायला आवडायचं, म्हणजे स्पोर्ट्स असेल किंवा ड्रॉइंग, मला चित्रकलेची खूप आवड आहे, तर त्यात पण मी नेहमीच असायचे. आणि गाणं तर ऑफकोर्स येस. पण आमच्या शाळेमध्ये वेस्टर्न म्युझिक पण आम्हाला एक सब्जेक्ट होता, आणि त्याच्यामध्ये ऑपेरा फेस्टिवल असायचा, कॉयर फेस्टिवल असायचा. तर त्यामध्ये आम्ही एक खूप फेमस म्युझिकल आहे, फॅन्टम ऑफ द ऑपेरा, तर त्यातल्या गाण्यांची एक मेडली आमच्या सरांनी बसवून दिली होती. तर मला वाटतं शाळेपासून ह्या पण गोष्टी सगळ्या त्याचं एक्सपोजर मिळत गेलं. सो
0: म्हणजे शाळा खरोखर आपल्या व्यक्तिमत्वासाठी खूपच महत्वाचं म्हणजे माइलस्टोन ठरत असते. आणि त्यानंतर कॉलेज, मग कॉलेज कसं गाजवलंस, कॉलेज मधल्या स्पर्धात तो एक वेगळा चस्का असतो नाही का?
1: हो.
0: कॉलेजमध्ये जाऊन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं.
1: बरोबर.
0: बक्षीस घेऊन येणं.
1: कॉलेजमध्ये असताना पण मी 11वीला SP मध्ये होते, त्याच्यानंतर मुंबईत शिफ्ट झाले. तर अगदी खरं सांगायचं तर मी कॉलेजला फार कमी अटेंड केलं, त्यात कारण 11वी 12वी दोन्ही वर्षांमध्ये रियालिटी शोज मध्ये मी होते. एक द व्हॉइस इंडिया आणि 12वीत असताना सूर नवा ध्यास नवा या शो मध्ये होते. त्याच्यामुळे कॉलेज माझं फारसं अटेंड केल्या गेलं नाही, पण काही काही कॉम्पिटिशन्स मधनं मी रिप्रेझेंट केलं कॉलेजला.
0: वा छान.

0: शरी, तू आत्ताच सांगितल्याप्रमाणे रियालिटी शोज यात पण तू आवर्जून भाग घेतला होतास, तर त्याबद्दल तुझा काय अनुभव होता?
1: रियालिटी शोज मध्ये अगदी लहानपणापासून मी रियालिटी शो मध्ये होते. लिटल चॅम्प्स ह्या स्पर्धेत पहिल्यांदा गेले होते तेव्हा मी अगदी 7-8 वर्षांची होते आणि त्यातली त्या स्पर्धेमध्ये सगळ्यात लहान स्पर्धक होते.
0: वा.
1: आणि तेव्हा अजिबातच काहीच अक्कल नव्हती, काहीच कळायचं नाही आपल्या बाजूला काय चालू आहे, कॅमेरा आहे, एवढे मोठे मोठे जजेस बसले, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीत म्हणजे स्टेज फिअर हा मला वाटतं तेव्हापासनं ती गोष्ट नव्हतीच.
0: हा म्हणजे फार लवकरच्या वयात सुरू केल्यामुळे ते दडपण नव्हतं.
1: आणि त्याचा खूप फायदा झाला नंतर, कारण स्टेजची भीती कधी वाटली नाही. आपण जे बसवलंय ते आपण प्रामाणिकपणे आपण तिकडे जाऊन सादर करायचंय हीच भावना त्याच्यामुळे नेहमीच आता जेव्हा केव्हा स्टेजवर जाते तेव्हा असते. पहिल्यांदा लिटिल चॅम्प्स मध्ये होते, त्याच्यानंतर एका हिंदी रियालिटी शो मध्ये होते द व्हॉइस इंडिया नावाच्या. त्या शो मधनं मला खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे त्याच्या आधी मी खूप शास्त्रीय संगीतावरती फोकस्ड होते आणि माझं ठरलं होतं की मला फक्त क्लासिकल म्युझिक करायचंय. याचा अर्थ असा नाही की मी बाकी म्युझिक काही ऐकत नव्हते, सगळं ऐकायचे, पण तेव्हा आरतीताईंकडे शिकत होते आणि खूप फोकसनी मी शास्त्रीय संगीताचा रियाज आणि म्हणजे मला हेच करायचं होतं. पण त्या शो मध्ये गेल्यावर एक खूप वेगळाच पर्स्पेक्टिव्ह मला मिळाला. कधीही न गायलेले संगीताचे प्रकार मी तिकडे गायले, जे ब्लूज असेल किंवा जॅझ स्टाईलचं सिंगिंग असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी मला तिकडे खूप शिकायला मिळाल्या
0: आम्हाला देखील.
1: तर एक गाणं आहे आ जाने जा लताबाईंचं, तर त्याचं आम्हाला तेव्हा ग्रूमिंग सेशन्स असायचे किंवा ऑफ स्टेज काही मेंटॉर्स असायचे, मार्गदर्शक असायचे. त्यातले एक म्हणजे मुकेश परमार सर, तर त्यांच्याकडनं भयंकर मी खूप शिकले आणि त्यांनी एक माइंडसेट असा तयार केला की नेहमी आपण ओपन माइंडनी कुठलंही म्युझिक ऐकायचं, आपल्याला नेहमीच त्याच्यातनं काहीतरी शिकायला मिळतं. तर त्यांनी माझ्याकडनं ही मेडले बसवून घेतली होती, आज आने जा आणि आज की रात कोई आने को है, हे लता दीदी आणि आशाताईंचं गाणं. तर आज आने जाचं खूप एक वेगळंच त्यांनी व्हर्जन माझ्याकडनं बसवून घेतलं होतं. ते मी थोडंसं म्हणजे ओरिजिनली असं आहे,

0: म्हणजे कुठेही ओरिजिनॅलिटीला धक्का न लावता एक स्वतःचं काहीतरी नवीन तयार करणं म्हणजे हा खरोखर एक छान आदर्श घालून देतेस तू की जुनंही जपायचंय आणि नवीनही त्याच्यामध्ये आपलं काहीतरी द्यायचंय आणि ते पुढे न्यायचंय.
1: ही गोष्ट खूप म्हणजे आतापर्यंत जितक्या लोकांकडनं म्हणजे ज्यांना मी माझं मेंटर समजते किंवा जे गुरुस्थानी आहेत माझ्या त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं मी ही गोष्ट शिकले की ओरिजिनल जे आहे त्याला कुठेही आपण धक्का द्यायचा नाही. ऑफकोर्स त्याच्यात आपलं काहीतरी ओरिजिनॅलिटी असली पाहिजे पण त्यांनीही काहीतरी विचार करून ते केलेलं आहे त्यामुळे ते आधी जसं आहे तसं
0: खरंय
1: परफॉर्म करायचं मग आपलं
0: आणि याला म्हणतात खरं तर ग्राउंडेड असणं जे असतं एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात ते इथून दिसतं ना आपण जी कला सादर करत असतो त्यातूनच ते दिसत असतं. शरयू हिंदुस्थानी क्लासिकल म्हणा बॉलिवूड किंवा रिजनल म्हणा कंटेम्पररी म्हणा किंवा अल्बम्स टेलिव्हिजन प्रोजेक्ट्स गझल डिवोशनल सॉंग्स या सगळ्यातला तुझा संचार अगदी कमालीचा आहे आणि हा संचार करत असताना काही शिकत असताना काही प्रेझेंट करत असताना संगीतात ऐकणं ही भूमिका कशी तू निभावतेस किंवा ऐकण्याला काय महत्व आहे आपण काय काय प्रकारचं संगीत ऐकलं पाहिजे आणि त्यातून ज्ञान घेतलं पाहिजे असं तुला वाटतं.
1: मला वाटतं जर 100% आपण रियाज जर म्हणालो तर त्यातलं 60% हे ऐकणं हा एक सुद्धा रियाज आहे आणि मला सगळं ऐकायला आवडतं म्हणजे शास्त्रीय असू दे किंवा जॅझ म्युझिक मला खूप ऐकायला आवडतं पॉप म्युझिक ऐकते आता इंडिपेंडेंट म्युझिक हा एक नवीन जॉनरा आपल्याला ऐकायला मिळतो किंवा नवीन जे इंडी आर्टिस्ट आहेत नॉन फिल्म जे आधी आपण म्हणायचो तर असे बरेच कलाकार आहेत जे स्वतःच गाणी लिहितात किंवा कंपोज करतात आणि स्वतःच रिलीज करतात तर अशाही काही आर्टिस्टचं गाणं मला ऐकायला आवडतं. ऑफकोर्स त्याच्यात मोठमोठे जे लेजेंडरी आर्टिस्ट आहेत त्यांना तर ऐकतोच आपण रोज पण ह्या सगळ्याही कलाकारांना मला ऐकायला आवडतं आणि माझी प्लेलिस्ट अशी खूप मिक्स्ड असते म्हणजे खिचडीच म्हणू शकतो आपण त्याला मधनच आपल्याला काहीतरी क्लासिकल ऐकू येईल मधनच आपल्याला काहीतरी वेगळ्याच भाषेतलं गाणं ऐकू येईल आणि मला नुसतंच म्हणजे ह्यालाच रिस्ट्रिक्टेड न राहून मला जे इतर देशांमधलं फोक म्युझिक आहे ते सुद्धा मला ऐकायला आवडतं. रिसेंटली मी एक आर्मेनियन गायिका आहे तर तिच्याबरोबर कनेक्ट झाले सोशल मीडिया थ्रू तर असंच युट्यूब किंवा अशा कुठल्या तरी माध्यमावरती तिचं गाणं ऐकलं आणि मला ते इतकं आवडलं त्याच्यानंतर मी ते सोशल मीडियावरती पोस्ट केलं आणि तिला मेसेज केला आणि लगेच तिचा रिप्लाय आला त्यामुळे अशाही आर्टिस्टना मला खूप ऐकायला आवडतं.
0: क्या बात आहे. म्हणजे दोन प्रश्न माझ्या मनात सहज आले एक तर लिसनिंग आणि इंडिपेंडंट म्युझिक या दोन गोष्टींमधनं मला आठवते ATN कॅनडा नावाच्या एका चॅनलवर तुझी मुलाखत झाली होती आणि तिथे तू सांगितलं होतंस की आई मॉर्निंग वॉकला जायची तेव्हा गाणं लावून जायचे किंवा एखादा राग लावून जायचे आणि मग ते पुन्हा यायचे पण तोपर्यंत तो एक राग जो काही 15-20 मिनिटाचा आहे फक्त केवळ असं नाही की आपण रेकॉर्ड लावली आणि आपण जागे आहोत आणि ऐकतोय ते बॅक ऑफ द माइंड किंवा बॅक ऑफ द हेड ते सगळं ऐकणं महत्वाचं असतं आणि इंडिपेंडंट म्युझिकचं त्या दृष्टीने म्हणायचं झालं तर सध्या AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर AIच्या थ्रू सुद्धा गाणी तयार केली जातात तर ते कधी तू एक्सप्लोअर केलंयस का
1: नाही तुला किंवा मला ते थोडस मी घाबरते AIला थोडस साहजिक वाटतं मला
0: साहजिक
1: जेवढं ह्युमन मेड जे काही असेल ते नेहमीच सुंदर असेल
0: खरं
1: आणि त्याला आपण आर्टिफिशियल एका कारणासाठी आर्टिफिशियल आहे ते त्याच्यामुळे मला ते नाही भावलं अजूनपर्यंत आणि मी बऱ्याच लोकांकडनं ऐकलं सुद्धा आणि ऍप्स आहेत काही तर त्याच्यावरती पण आजकाल अगदीच म्हणजे आपण फक्त त्यांना सांगायचं कुठल्या प्रकारचं गाणं आपल्याला हवंय आणि ते ऍप लगेच आपल्याला काही सेकंदात अख्खाच्या अख्खं गाणं विथ अरेंजमेंट शब्द आणि गाणं पण त्याच्यात आवाज पण असतो तर असंच काही सेकंदात गाणं बनवतात पण मला नाही ते फार भावत.
0: बरोबर पण AI सध्या आपण बाजूला ठेवू आणि समजा एखाद्या म्युझिशियनने टेक्निकली साऊंड असणं याबाबत तुझं काय मत आहे.
1: आता याची खूपच गरज आहे म्हणजे बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचंच आहे कुठल्याही कलाकाराला म्हणजे गायक असो
0: उदाहरणार्थ
1: माईक टेक्निक्स असतील किंवा आजकाल सगळ्यांकडेच एक सेटअप असतोच घरी लॅपटॉपवरती सॉफ्टवेअर असतं तर त्या सॉफ्टवेअरवरती आपला आवाज आपल्याला जेवढा त्याचा उपयोग होईल तेवढा तरी आपण

0: रेकॉर्ड करू शकतो एवढी माहिती आपल्याकडे असली पाहिजे. त्याचा आणि खूप फरक पडतो, म्हणजे स्टुडिओत गाताना, दुसरीकडे गाताना, किंवा इवन लोकांशी वेगवेगळ्या दुसऱ्या आर्टिस्टशी इंटरॅक्ट करताना आपल्याला जर ती गोष्ट माहिती असेल तर त्याच्याच रिलेटेड अजून काहीतरी गोष्ट त्यांच्याकडनं आपल्याला
1: बरोबर
0: कळेल.
1: बरोबर,
0: तर टेक्नॉलॉजीचं ज्ञान असणं गरजेचं वाटतं मला.
1: काळाची गरज आहे.
0: येस,
1: खरंय. शरयू, खूप महत्वाचा प्रश्न आजकालच्या कलाकारांसाठी म्हणजे सोशल मीडियाचा वापर.
0: हो,
1: फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, तर यांचा वापर तू कसा काय करतेस?
0: मी रेग्युलरली सोशल मीडिया वापरते आणि म्हणजे त्यावरचं कॉन्टेंट बघते सुद्धा, आणि मी स्वतः पण रेग्युलरली पोस्ट करते, गाणी पोस्ट करते, जे काही म्युझिकल अपडेट्स आहेत ते पोस्ट करते. आणि सोशल मीडियाचा उपयोग म्हणजे आता मी जसं म्हटलं की मला वेगवेगळ्या देशांमधलं सुद्धा फोक म्युझिक ऐकायला आवडतं, तर ह्याची सुरुवात आत्ताच रिसेंटली मी माझ्या एका अकाउंटवरती पोस्ट केलं होतं की तुम्ही आत्ता रिसेंटली ज्यांना डिस्कवर केलं असेल, नवीन आर्टिस्ट असतील किंवा नवीन कुठलं तरी गाणं असेल, तर अशी गाणी माझ्या बरोबर शेअर करा. आणि असं आपण त्यामधून मला बरीच गाणी मिळाली जी मी कधीच ऐकली नव्हती, आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉइसेस होते त्याच्यात, खूप वेगवेगळ्या प्रकारचं म्युझिक होतं. तर अशाही गोष्टी खूप आपल्याला मिळतात सोशल मीडियावरनं.
1: तू अभ्यास म्हणून सोशल मीडिया वापरतेस, म्हणजे तुझा दिवसाचा भाग कसा असतो, म्हणजे रियाज सोशल मीडिया किंवा अवांतर वाचन म्हणा किंवा काय, हे कसं काय असतं?
0: सोशल मीडियाला माझ्या फोनवरती एक लिमिट आहे, स्क्रीन लिमिट, पण ती नेहमीच पाळल्या जाते असं नाही. पण तेच म्हटलं, मी असे वेगवेगळी गाणी डिस्कवर करायला सोशल मीडियाची मदत होते. किंवा आजकाल आपण जे आधी म्हणजे फक्त स्वप्नच बघू शकत होतो की आपण या आर्टिस्टशी बोलूया कधीतरी किंवा यांना कधी भेटता येईल, तर आता सोशल मीडियामुळे ही सगळी लोक खूप ऍक्सेसिबल झाली आहेत, कारण ते स्वतः पोस्ट करत असतात आणि त्यांना मेसेज करू शकतो किंवा कुठनं तरी कॉन्टॅक्ट मिळवू शकतो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा, किंवा आपण त्यांचं गाणं गायलो असो तर त्यांना टॅग करता येतं. तर हे एक टूल चांगलं वाटतं मला सोशल मीडियाचं. वेगवेगळ्या आर्टिस्टशी आपण कनेक्ट करू शकतो. जसं मी म्हटलं, ती आर्मेनियन एक सिंगर होती, तर अगदी म्हणजे मला अजिबातच अपेक्षित नव्हतं की ती मला रिप्लाय करेल, पण तिने केला. आणि तर हे काही पॉझिटिव्ह वाटतात मला सोशल मीडियाचे. त्याचे दुरुपयोग पण खूप आहेत, पण आय लाईक टू लुक ॲट द पॉझिटिव्ह.
1: शरयू, हिंदी संगीतकारांकडे वळण्यापूर्वी मला तुला मराठी संगीतकार किंवा आपले मराठी म्युझिशियन, कारण तुझी सुरुवात मराठी रंगमंचावरनं झाली, तर असे म्युझिशियन्स, असे संगीतकार यांच्यापैकी तुला भावलेला संगीतकार कोण आहे?
0: अगदी जे मोठे मोठे संगीतकार होऊन गेले, खळे काका, पंडित हृदयनाथ मंगेशकर, ही सगळी नावं तर आहेतच. आणि मला एक सांगायला आवडेल, खळे काकांची माझी भेट ती काही वर्षांपूर्वी जस्ट लिटल चॅम्प संपलं होतं, आणि तेव्हा आपल्या सगळ्यांनाच परिचित असलेले कंपोजर अरेंजर कमलेश भडकमकर, कमलेश दादा मला खळे काकांना भेटायला घेऊन गेला. आणि त्या लिटल चॅम्प्सच्या पर्वामध्ये मला खूप खळे काकांचीच गाणी गायची असा योग आला तो, की आणि तेव्हा त्यांची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून असं ते नाव झालं होतं, की म्हणजे ही खळे काकांची गाणी छान गाते. आणि त्यांना पण भेटले तेव्हा असं काहीच कळत नव्हतं तेव्हा की आपण इतक्या मोठ्या व्यक्तीला भेटतोय, पण आता लुकिंग बॅक तो क्षण म्हणजे अजूनही लक्षात आहे. त्यांना मी कमोदिनी काया जाणे तो हा अभंग त्यांनीच संगीतबद्ध केलेला ऐकवला होता, आणि खूप कौतुकाने त्यांनी तो ऐकला. तर खळे काका त्यांची गाणी हे खूप मनाच्या जवळ आहे, त्यांचं संगीत.

0: अगदी सुरेल. मला अजून एक गाणं आठवतं, घरटे बांधले सुंदर.
1: ते गाणं अशा मावशीचं गाणं
0: ते ही गाणं तू कमाल गायली आहेस आणि अगदी लहानग्यांच्या ओठांवर ते गाणं आहे. यापुढे जाताना मला आठवतंय सलीम सुलेमान मर्चंट आणि शंकर महादेवन या दोन महान व्यक्तिमत्वांसोबतही तू काम केलंस, तर तो अनुभव कसा होता?
1: आतापर्यंत अशा खूप मोठमोठ्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली आणि

0: त्यातलंच सलीम मर्चंट हे नाव आहे. द व्हॉइस इंडियामध्ये मी असताना ते माझे मेंटर होते, म्हणजे तेव्हा चार जजेस होते, सलीम मर्चंट, बेनी दयाल, नीती मोहन आणि शान सर. तर तेव्हा सलीम सरांच्या टीममध्ये मी होते आणि तेव्हापासनं आत्तापर्यंत त्यांनी मला इतका सपोर्ट केलाय. आणि सलीम सुलेमाननी त्यांचं एक नवीन म्युझिक लेबल सुरू केलं होतं लॉकडाऊनच्या जवळपास, मर्चंट रेकॉर्ड म्हणून. आणि तेव्हा मी एक गाणं कंपोज केलं होतं सह्यातोरी नावाचं. तर ते म्हणजे काही सुरुवातीला जी काही गाणी त्यांनी रिलीज केली त्यापैकी माझं गाणं होतं. त्यांच्या स्टुडिओमध्ये आम्ही ते गाणं रेकॉर्ड केलं होतं. त्यांनी स्वतः खूप ते लोकांपर्यंत पोहोचवलं. पहिलंच कॉम्पोजिशन असल्यामुळे मला काहीच अंदाज नव्हता की कसं रिलीज करावं किंवा हे चांगलं आहे का वाईट. इथपासून सुरुवात होती, पण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला की छान आहे आणि मग त्यांनी पुढे ते रिलीज करायला मदत केली. त्याच्यानंतर शंकरजींबरोबर एका कार्यक्रमामध्ये गायची संधी मिळाली. मी शंकरजींना आधी कधीच भेटले नव्हते. कोल्हापूरला हा कार्यक्रम झाला होता आणि सगळं रिहर्सल झाली, साऊंडचेक झाला, तेव्हाही शंकरजी नव्हते, त्यांची सगळी टीम होती. माझी पहिली भेट शंकरजींची डायरेक्ट विंगेत झाली, ते पण माझं गाणं झाल्यानंतर. आणि माझं गाणं सुरू असताना ते विंगेतनं मला, म्हणजे मी त्यांच्याकडे मुद्दाम बघत नव्हते कारण मला अजून त्याचं टेन्शन आलं असतं, पण मला कळत होतं की ते विंगेत उभं राहून माझं गाणं ऐकतायत आणि खूप कौतुकाने ऐकत होते. त्याच्यानंतर काहीच आमचं ठरलं नव्हतं की ही गाणी गायची का ती गाणी, आणि त्यांची सगळी शंकर एहसान रॉयची गाणी ते गाणार होते आणि मी माझी काहीच तयारी नव्हती. पण ऑन द स्पॉट त्यांनी असंच विचारलं की अच्छा तुला हे गाणं येतं का, चल गाऊया म्हणून. आणि मग एक जुगलबंदी स्टेजवरती त्यांनी आम्ही केली. आणि म्हणजे खूपच हंबल व्यक्तिमत्व आहे आणि नवीन टॅलेंटला ते खूप खूप एनकरेज करतात. तो एक खूप छान एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी.
1: कोणतं गाणं गायली होतीस तू तेव्हा?
0: बुमरो गाणं होतं, त्याच्यानंतर सूर निरागस होत.
1: क्या बात है. रंगमंच आणि स्टुडिओ या दोघांपैकी तुझं आवडतं ठिकाण कोणतं? कुठलं ठिकाण चॅलेंजिंग वाटतं, कुठलं ठिकाण सोपं वाटतं, की दोन्ही सारखी वाटतात?
0: दोन्ही इक्वली जवळची आहेत, पण स्पॉन्टेनिटी जिकडे जास्त आपल्याला दिसते ते म्हणजे रंगमंच, आणि थोडासा म्हणजे तिकडे कल जास्त आहे माझा परफॉर्मिंग आर्ट्स असल्यामुळे. आणि म्हणजे आपल्याला काही होऊ शकतं त्या क्षणात, आपण अगदीच काहीतरी चूक, मोठी चूक होऊ शकते किंवा ती मैफिल खूप छान रंगू शकते. तर तो जो सस्पेन्स असतो तो
1: आणि प्रतिसादही लगेच मिळतो.
0: प्रतिसाद पण लगेच मिळतो. आणि स्टुडिओ पण मला इक्वली, तिकडे फ्रीडम असतं. तुम्हाला एक विचार करून तुम्ही येता, पण वेगवेगळ्या म्युझिशियन्स बरोबर रेकॉर्डिंग असतं, कंपोजर्स बरोबर रेकॉर्डिंग असतं, वेगवेगळ्या टेक्निक्स शिकायला मिळतात, त्यामुळे दोन्ही इक्वली आवडतात.
1: वा.

0: श्रोते हो, सुप्रसिद्ध युवा गायिका शरयू दाते हिच्या सोबत आज आपण गप्पा मारतो आहोत. संगीताच्या क्षेत्रातले तुझे आदर्श कोणते?
1: अर्थातच माझ्या गुरु डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे, आरती अंगलीकर टिकेकर माझी आई, आणि त्याचबरोबर इतर जे काही दिग्गज गायक गायिका आहेत, शंकरजी आहेत ऑफकोर्स, श्रेया घोषाल, तर ही सगळी मंडळी तर आहेतच. किशोरीताई, किशोरीताईंचं गाणं म्हणजे अगदी, मी जसं तू मेन्शन केलंस की माझे आई बाबा सकाळी वॉकला जायचे आणि त्यांचं रेकॉर्डिंग सीडी लावून जायचे, मी झोपलेले असायचे, पण ते जे सगळं असं झिरपत गेलंय, त्यांचा आवाजाचा लगाव, त्यांची गायकी यांचा लहानपणापासून खूप प्रभाव पडलेला आहे, त्यामुळे किशोरीताई हे खूप प्रॉमिनेंट नाव आहे त्याच्यामधलं.
0: शरयू दाते गायिका झाली नसती तर तिची आजची ओळख काय असती असं तुला वाटतं?
1: मी खूप क्लिशे उत्तर देणार नाही की मी कधी विचारच केला नाही मी गायिका नसते तर काय. मला आर्किटेक्चर करायचं होतं किंवा डिझायनिंग मध्ये मी काहीतरी केलं असतं आणि मी त्याच्या एंट्रन्स एक्झाम्स पण देत होते. NID अहमदाबादची खूप डिफिकल्ट एक एक्झाम असते तर त्याच्यासाठी मी प्रिपेअर करत होते आणि मला ड्रॉइंग म्हणजे लहानपणापासून ड्रॉइंग मध्ये खूप इंटरेस्ट होता आणि अजूनही आहे, पण आता तो एक हॉबी म्हणून झालाय. तर चित्रकला आणि काहीतरी आर्ट रिलेटेडच मी केलं असतं हे नक्की.
0: एखादं गाणं कंपोज केलेलं आहेस ना?
1: हो, जसं मी म्हणलं सह्यातोरी हे माझं पहिलं कॉम्पोजिशन होतं जे सलीम सुलेमानच्या म्युझिक लेबलवरनं रिलीज झालं आणि ते मी कंपोज केलं होतं, लिहिलं होतं आणि गायले होते.
0: तू लिहिलंयस, तू कंपोज केलंयस आणि तू गातेही, तर आम्हाला ती एक झलक ऐकायला आवडेल.
1: नक्कीच.

0: क्या बात है शरयू, रंगमंचावर तर तू लिलया वावरतच असतेस, पण क्लासिकलच्या बैठकी किंवा क्लासिकल मैफली याबद्दलचा तुझा अनुभव सांग ना.
1: क्लासिकलच्या मैफिलीसाठी पूर्णपणे वेगळी एक तयारी लागते असं मला वाटतं. एरवी आपण स्टेजवरती गातो, वाद्यवृंद असतं, अनेक कलाकार असतात, किंवा आपल्याला ब्रेक मिळतो मध्ये, आणि त्या म्युझिशियन्सकडनं पण आपल्याला ती एनर्जी मिळत असते आणि एक सपोर्ट असतो. पण तसं शास्त्रीय संगीताच्या मैफिलीमध्ये नसतं, तुम्हालाच तो राग उभा करायचा असतो. त्यामुळे आणि मला खूप आवडतं क्लासिकल गायला, त्याच्यासाठी जी तयारी करते मी त्याच्यात मला खूप मजा येते. तो वेगळा रियाज होतो. एरवी जो करतो तो एक म्हणजे वॉर्मअप्स असतील किंवा एक बेसिक जो काही रियाज असेल तो असेल, पण क्लासिकलचा एक वेगळा रियाज त्यामुळे होतो. त्या बंदिशी अजून आपल्याला कसं ते खुलवता येईल किंवा काय काय स्कोप आहे याचा विचार केला जातो. त्यामुळे क्लासिकलच्याही मैफिली मला करायला तितकंच आवडतं.
0: इतक्या सगळ्या सुरेल गायकांच्या मांदियाळीत तू स्वतःला प्रेरित कशी करत असतेस?
1: प्रेरित मला म्युझिकच करतं
0: अगदी खरं.
1: आणि आजूबाजूला किती जरी टॅलेंट आहे आणि त्यातनं त्या सगळ्यांकडनं वेगवेगळ्या आर्टिस्टकडनं काहीतरी चांगलंच घेण्याचा प्रयत्न असतो माझा. त्यांच्या गाण्यातनं आपल्याला काय चांगली गोष्ट शिकायला मिळते की त्यांच्या काय स्ट्रेंथ्स आहेत, काय वीकनेसेस आहेत, आणि त्या माझ्या स्ट्रेंथ्स म्हणून मी त्याचा कसा उपयोग करून घेऊ शकते ह्याचा पण अभ्यास सुरू असतो इतरांचं गाणं ऐकताना. आणि ऑफकोर्स स्वतःचा तर आपल्याला स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेसवरती काम केलंच पाहिजे, त्यामुळे तो अभ्यास वेगळा सुरूच असतो.
0: मराठी, हिंदी किंवा इंग्लिश तू म्हणालीस तसं, की या तीन भाषांव्यतिरिक्त आणखी कोणत्या भाषांमध्ये गायन केलं आहेस?
1: मी एका गुजराती चित्रपटासाठी गायले, बरीच वर्ष झाली त्याला, पण तो एक वेगळा अनुभव होता. आणि म्हणजे ती भाषा आपल्याला ऑफकोर्स माहिती नसते,
0: आम्हाला पण ऐकायची

0: बापरे, मला आता ते शब्द आठवतील का नाही माहित नाही, पण थोडं ऐकवते. धीमे धीमे जोई ने तने मन मारू झलमल के छे, धीमे धीमे जोई ने तने.
1: परफॉर्मिंग आर्ट आली की तिथं आव्हानं येतातच, आणि हा सगळा प्रवास सोपा मुळीच नसणार, पण तरीही तुला या प्रवासात काय काय चॅलेंजेस आले किंवा कुठे तुला स्ट्रगल जाणवला का?
0: प्रत्येकाचीच स्ट्रगलची व्याख्या वेगळी असते. काही जणांना म्युझिकच परसू करताना चॅलेंजेस येतात, म्हणजे घरच्यांकडनं सपोर्ट नसतो किंवा काही संधी निसटतात हातातून. तर असं माझ्या बाबतीत थँकफुली नाही झालंय, कारण आईबाबांचा खूप भक्कम पाठिंबा आहे आणि आतापर्यंत खूप ड्रॅस्टिकली एकदम खूप गोष्टी मिळाल्या असंही झालं नाहीये. त्या हळूहळू एका पाठोपाठ एक मिळत आहेत आणि त्यातच मला आनंद आहे, कारण ग्राफ प्रत्येकाचा एक वेगळा असतो करिअरचा. तर एक अचानक खूप यश पण सगळ्यांना पचवता येत नाही आणि मलाही तसं नकोय, मला हळूहळूच छान त्या गोष्टी त्यांचा आनंद घ्यायचा आहे, प्रत्येक यशाचा प्रत्येक फेलियरचा. आणि इतर कार्यक्रमांमध्ये चॅलेंजेस म्हणशील तर आतापर्यंत आवाज बसल्यामुळे मला कार्यक्रम एक कॅन्सल करावा लागला आहे मागच्या वर्षीच, किंवा खराब असतानाच त्या मैफिलीत गायले मी. म्हणजे स्टेजवर बसताना सुद्धा मला तो कॉन्फिडन्स नव्हता की मी आज गाऊ शकेन का नाही. एकदा सुरू झाल्यानंतर कुठून ती शक्ती येते माहित नाही, पण तो कार्यक्रम पार पडलाय. तर असे काही स्ट्रगल्स येतात भारताबाहेर परफॉर्म करताना. एकतर जेटलॅग आणि या सगळ्यामुळे, प्रवासामुळे खूप ताण पडतो आवाजावर. म्हणजे जरी आपण खूप फिजिकल आपलं एक्झर्शन होत नसेल, तरी सतत प्रवास आणि या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी आवाजावर त्याचा परिणाम होतो. पण त्यातनंच एक काहीतरी वे आउट काढत
1: हो, पण मेंटल स्ट्रेंथ असते,
0: मेंटल
1: शक्ती देत असते. तुला आतापर्यंत तुझी आवडलेली एखादी मैफल, एखादा परफॉर्मन्स असा लक्षात राहिलेला, ज्या एखाद्या परफॉर्मन्सला उत्तम दाद मिळाली?
0: एक क्लासिकलचीच मैफल होती, विरार इथे मी गायले होते. सकाळची मैफल होती, अहिर भैरव गायले. आणि त्याच्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर एक आजी आल्या माझ्याकडे आणि त्यांनी माझ्या हातात एक पत्र दिलं आणि त्या म्हणाल्या खूप खूप आशीर्वाद तुला आणि नक्की वाच पत्र. आणि नंतर मी ते बघितलं तर त्याच्यात शुभेच्छा लिहिल्या होत्या आणि त्या म्हणाल्या की तुझं गाणं इतकं छान आहे आणि ते अजून खुलत जावं अशीच मी आशा करते. आणि अजून 50 वर्षांनंतर जे तुझं गाणं असेल ते ऐकायला मी जिवंत असावी अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे. तर खूप मला वाचून
1: कमालीची दाद,
0: खूप आनंद झाला.
1: वयाच्या कितव्या वर्षी तुला प्लेबॅक सिंगर म्हणून गाणं गाण्याची संधी मिळाली?
0: पहिल्यांदा म्हणजे स्टुडिओ मध्ये माईक समोर उभं राहिले ते म्हणजे एक अवधूत दादाचं गाणं होतं, अवधूत गुप्तेचं. त्या गाण्यामध्ये बरेच कलाकार, सुरेशजी गायले आहेत त्या गाण्यामध्ये आणि आय थिंक वैशाली ताई पण गायली आहे, वैशाली सामंत. आणि त्या गाण्यामध्ये एकच ओळ होती माझी, तो माझा पहिला अनुभव होता. आणि त्याच्यानंतर एक अख्खं गाणं मी दिग्गज संगीतकार आपल्याकडे होऊन गेले आनंद मोडक यांच्याकडे गायले होते आणि त्यांनी पण खूप खूप मला प्रेमाने त्यांची गाणी शिकवली आणि अगदी म्हणजे नातीसारखंच मला ते मानायचे. आणि मकरंद अनासपुरेंचा एक सिनेमा होता, तर त्या पिक्चरचं थीम सॉन्ग त्यांनी मला गायची संधी दिली होती. तेव्हा पण मी 10-11 वर्षांची.
1: कोणतं गाणं?
0: आजोबांनी जाण्यासारखं देवाघरी असतं काय. आणि खूपच ते इमोशनल गाणं आहे आणि खूप इमोशनल सेन्सिटिव्ह मोमेंटला ते त्या चित्रपटात येतं, तर ते गाणं गायले. त्याच्यानंतर रमा माधव ह्या चित्रपटामध्ये त्यांचं एक गाणं गायले होते. तर पहिलं म्हणजे अख्खं गाणं मी त्यांच्याकडे गायले आणि ते असे म्हणायचे की माझी फ्युचर गायिका आहेस तू आणि भरपूर आपल्याला काम करायचंय. पण अनफॉर्च्युनेटली खूप लवकर ते गेले, पण त्यांचं म्युझिक म्हणजे कमालच आहे आणि त्यांच्याकडे गायची संधी मिळाली याचा मला आनंद. रमा माधव या चित्रपटातलं हमा मारे पोरा हमामा हे गाणं गायले होते मी आणि आर्या आंबेकर, आम्ही हे गायलोय. हम

0: आणखी कोणते संगीतकार किंवा चित्रपट?
1: त्याच्यानंतर निलेश मोहरे, निलेश दादाकडे भरपूर गाणी गायली आतापर्यंत, काही शीर्षक गीतं आहेत. त्याच्यानंतर चित्रपटात एक मी लावणी गायली आहे, निलेश दादानी कंपोज केलेली. त्यानंतर अवधूत गुप्ते, जसं मी म्हणलं, अवधूत दादासाठी गायले, सलील कुलकर्णी यांच्यासाठी गायले. आत्ता मागच्या वर्षीच एक मी पहिलं हिंदी चित्रपटामध्ये एक गाणं गायले आणि जतीन ललितचे ललित पंडित यांनी ते संगीतबद्ध केलं होतं आणि उदित नारायण यांच्याबरोबर ते गाणं गायची मला संधी मिळाली.
0: आणि ते गाणं

क्या बात है. त्यानंतर अजित परब साठी एक गायले होते आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या चित्रपटासाठी इंद्रधनु हे गाणं आहे, त्याच्यासाठी खूप लोकांकडनं प्रेम मिळालं. त्यानंतर ऋषिकेश सौरभ जसराज यांच्यासाठी आनंदी गोपाळ या चित्रपटामध्ये गायले, रंगमाळी याला जे मी सुरुवातीला गाणं गायले ते.

0: ही लिस्ट कधीच न संपो. आता एक थोडंसं रॅपिड फायर म्हणजे आम्ही सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल तुझा आवडता रंग
1: पिंक.
0: एखादा फूड आयटम तुला काय खायला आवडतं?
1: आई गं हे फार बोर उत्तर मी देणार आहे पण वरण भात
0: नाही कमाल आहे, कमालच आहे. आणि आवडता ड्रेस किंवा अटायर?
1: हलकं फुलकं काही ही कॉटनचं म्हणजे ड्रेस किंवा कुर्ता काही.
0: ड्रीम डेस्टिनेशन?
1: ऑस्ट्रिया. ऑस्ट्रिया इथे साल्झबर्ग नावाचं एक शहर आहे, टाऊन आहे. तर लहानपणी मी साऊंड ऑफ म्युझिक हा चित्रपट बघितला होता आणि मी वेड्यासारखी म्हणजे मी स्वतः बघायचेच पण माझ्या घरी जे कोण माझे मित्रमैत्रिणी येतील त्यांनाही तो कंपल्सरी दाखवायचे. आणि त्यात म्हणजे ते म्युझिकलच आहे, त्याच्यात खूप गाणी आहेत आणि त्याचं चित्रीकरण ऑस्ट्रिया देशामध्ये झालेलं आहे त्यामुळे तिकडे मला एकदा तरी जायचंय.
0: आम्हाला एक गुपित कळलंय.
1: ओके.
0: काहीतरी ठरलंय असं आम्ही ऐकलंय तर त्याबद्दल अर्थातच म्हणजे तुझी इच्छा असेल तर तू सांगूच शकतेस.
1: हो, माझी आता एंगेजमेंट झाली आणि लग्न ठरलंय. त्याचं नाव विभास वाटवे आहे आणि त्यांची पण फॅमिली संगीतातलीच आहे. त्याची आई सुद्धा गाते आणि त्याची आई आणि माझी आई या दोघींनी म्युझिकमध्ये मास्टर्स एकत्र केलंय.

0: आणि तो स्वतः हार्मोनियम वाजवतो, तो शिकलाय क्लासिकल हार्मोनियम, त्यामुळे त्यालाही संगीताची खूप आवड आहे.
1: कमाल कमाल, तुमच्या दोघांच्या मैफिली उत्तम उत्तम होत राहोत, बहरत राहोत आणि तू अशीच यशाची शिखर पादाक्रांत करत राहो. शरयू, तू आज इथे आलीस, खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि मला असं वाटतं की या कार्यक्रमाची सांगता एखाद्या ठसकेबाज लावणीने केलीस हो, सगळ्यांनाच आनंद मिळेल.
0: तर निलेश मोहरीर याचं संगीत असलेलं फुलराणी या चित्रपटात एक लावणी मी आणि प्रियांका ब्रवे गायलो होतो, ती गाते. केस

रंगले रात्री अशा एक गाव बारा भनगडी मुंबईचं जावई केला इशारा जाता जाता सवाल माझा एका सिंहासन अशा अनेक चित्रपटांमधून एक दमदार नायक म्हणून अरुण सरनाईक समोर आले. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीच त्यांनी पेटी तबल्यात मातब्बरी मिळवली होती. पुढे ते अभिनयाच्या जोडीला चित्रपटासाठी गाणीही म्हणत असत. एका परिपूर्ण अभिनेत्याकडे ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्वांचा अंतर्भाव सरनाईक यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता. म्हणूनच 1961 सालच्या शाहीर परशुराम या चित्रपटातल्या पूरक भूमिकेद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अरुण सरनाईक यांना दिनकर द पाटील यांचा वरदक्षिणा आणि दत्ता धर्माधिकारी यांचा विठू माझा लेकूरवाळा यासारख्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मात्र दुर्दैवाने हे चित्रपट अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत. मात्र रंगल्या रात्री अशा या चित्रपटाने जणू पर्वच बदलून टाकलं आणि या चित्रपटाच्या यशामुळे अरुण सरनाईक यांचा खऱ्या अर्थानं अरुणोदय झाला होता.

अरुण सरनाई यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप उमटवली. राजा ठाकूर दिग्दर्शित पाहुरे किती वाट या चित्रपटात त्यांनी डॉक्टर चारुदत्त या सोज्वळ नायकाची भूमिका साकारली. तर सुभद्रा हरण या पौराणिक चित्रपटात त्यांनी दुर्योधनाची भूमिका अत्यंत ताकदीनं उभी केली. त्यांचा सवाल माझा एकामधला ढोलकी वाजवणारा जयवंत आजही प्रेक्षकांच्या स्मरणात तितकाच ताजा आहे. या भूमिकेतली त्यांची ढोलकीवरची लयबद्ध हालचाल आणि भावाभिनय यांचं अद्वितीय मिश्रण प्रेक्षकांनी विशेष पसंत केलं. हीच लय आणि जीव त्यांनी केला इशारा जाता जाता या चित्रपटातल्या ढोलकीवाल्याच्या भूमिकेतही पुन्हा दाखवली. प्रत्येक भूमिकेतून वेगळा रंग उभा करणाऱ्या सरनाईकांनी नायक खलनायक आणि कलावंत अशा सर्व भूमिका समर्थपणे पेलून अभिनयाची विविधांगी श्रीमंती दाखवून दिली.

मी अदिती सारंगर, आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे म्हणजेच इंटरनॅशनल योगा डे 21 जून. पूर्वापार चालत आलेला योगाभ्यास किंवा योगा हा आता खूप प्रचलित होत चालला आहे, पॉप्युलर होत चाललाय, कारण योगाचं महत्व पुन्हा एकदा लोकांना पटायला लागलंय. आपण मला म्हणतो ना की खूप पाश्चिमात्य आयुष्य जगलो आणि पुन्हा आपण बॅक टू बेसिक्स यायला लागलोय, तर तसं गेली काही वर्ष पुन्हा लोक योगाकडे वळले आहेत, योगाभ्यासाकडे वळलेत, योगासनांकडे वळलेत, सूर्यनमस्कारांकडे वळलेत, श्वसनाच्या अनेक प्रकारांकडे वळलेले आहेत. कारण मला असं वाटतं की आपलं मन आणि तन शांत ठेवण्यासाठी योगासारखा शांत पण उत्तम उपाय नाही, उपचार नाही. तर या आंतरराष्ट्रीय योगा डेच्या निमित्ताने तुम्ही करत असाल तर उत्तमच आहे, पण करत नसाल तर व्यायाम करायला लागा, योगा करायला लागा. आणि आपण असं म्हणतो की आपल्या इंद्रियांवर कंट्रोल आपण योगामुळे आणू शकतो, तर जरूर आजच्या या विलोभनीय जगामध्ये तुमच्यावरती कंट्रोल आणण्यासाठी योगा हा एक उत्तम अभ्यास आहे.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
2: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: हाय, नमस्कार, मी अंकुश चौधरी. आपण ऐकत आहोत 100.1 MHz FM गोल्ड. मस्त मनमोकळ्या गप्पा आणि मराठी गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणारी माझी आवडती FM गोल्ड वाहिनी.
4: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. अरुण सरनाईक हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट

0: सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार होते। अभिनयाची ताकद, भावदर्शनाची सखोल जाण आणि गाण्याची नाजूक समज यांना एकत्रित अनुभव प्रेक्षकांना त्यांच्या भूमिकांमधून मिळायचा। पाच नाजूक बोटे या चित्रपटात त्यांनी सज्जन आणि दुर्जन अशा परस्पर विरोधी भावांच्या दुहेरी भूमिकेचं अत्यंत प्रभावी सादरीकरण केलं आणि मुंबईचा जावईमधल्या नाटकवेड्या अविनाश सारख्या भूमिकेला त्यांनी एक वेगळीच लाजाळू मजा दिली। सिंहासन चित्रपटातली मुख्यमंत्र्यांची भूमिका तर त्यांच्या अभिनय कारकिर्दीतली सर्वोच्च शिखर ठरली। राजकीय व्यक्तिमत्वामधलं जडत्व, आत्मविश्वास आणि सूक्ष्म भावछटा त्यांनी आपल्या शैलीत मांडल्या।
1: लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला

गायनाचं प्रेम असलेले सरनाईक यांना हे कलागुणही प्रेक्षकांसमोर मांडण्याची संधी दिली ती संगीतकार राम कदम यांनी. डोंगराची महिना आणि गणगवळांमध्ये त्यांनी सरनाईकांकडून पार्श्वगायन करून घेतलं तर सी रामचंद्र यांनी घरकुलमध्ये त्यांच्याकडून अजरामर पप्पा सांगा कोणाचं हे गीत गाऊन घेतलं जे आत्ताच आपण ऐकलं. त्यानंतरचं एक लाजरान साजरा मुखडा हे गाणं तर त्यांच्या गायक म्हणून असलेल्या क्षमता अधोरेखित करतं. सरनाईक यांचा अभिनय हा अतिशय नैसर्गिक होता. त्यांच्या सादरीकरणात कुठेही कृत्रिमतेचा लवलेश नव्हता आणि त्यांच्या अभिनय शैलीची तुलना हिंदी चित्रपटसृष्टीतल्या बलराज सहानी किंवा नसरुद्दीन शहा यांच्याशी केली जाते कारण ती तितकीच सूक्ष्म सखोल आणि मनाचा ठाव घेणारी होती. पहिला प्रश्न विचारतोय, सुभद्रा हरण या पौराणिक चित्रपटात अरुण सरनाईक यांनी कुठली भूमिका साकारली होती? प्रश्न पुन्हा एकदा नीट ऐका, सुभद्रा हरण या पौराणिक चित्रपटात अरुण सरनाईक यांनी कुठली भूमिका साकारली होती त्या भूमिकेचं नाव मला तुम्ही सांगायचंय. दूरध्वनी क्रमांक आहेत

0: पुन्हा 2-2 45-15 41-34 आणि 45-15 41-35 चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.
1: एकला जरा साजरा मुख.

रसिको चित्रपट आणि गायनासोबतच अरुण सरनाईक यांनी नाटकांमधूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मधुसूदन कालेलकर लिखित आणि खळबळजनक नानावटी खटल्यावर आधारित अपराध मीच केला या नाटकात सरनाईक यांनी साकारलेली प्रमुख भूमिका विशेष गाजली. ही भूमिका त्यांच्या अभिनय क्षमतेचा एक उत्तम नमुना ठरली. गुड बाय डॉक्टर, झुंज, रखेली ही त्यांची उल्लेखनीय नाटकं ठरली, ज्यातून त्यांनी नाट्यसृष्टीला नवे आयाम दिले. सरनाईक यांच्या अभिनयातली संवेदनशीलता आणि तडपदारपणा या नाटकातून ठळकपणे जाणवतो. गिरीश कर्नाड लिखित तुघलक या गाजलेल्या नाटकाच्या मराठी रंगभूमीवरील सादरीकरणात अरुण सरनाईक यांनी साकारलेली प्रमुख भूमिका आजही रंगप्रेमींच्या स्मरणात कोरली गेली. तसंच 16वं वरीस धोक्याचं आणि भानगडीशिवाय घर नाही यासारख्या हलक्या फुलक्या पण प्रभावी नाटकांमधून त्यांनी विनोदी आणि सामाजिक वास्तव यांचा सुरेख मेळ घालणाऱ्या भूमिका रंगवल्या. पहिला प्रश्न विचारलाय, सुभद्रा हरण या पौराणिक चित्रपटात अरुण सरनाईक यांनी कुठली भूमिका साकारली होती, त्या भूमिकेचं नाव तुम्ही मला सांगा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4134 आणि 4515-4135. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

0: अरुण सरनाईक यांना हिंदी सिनेमांचे दरवाजे खुले झाले होते आणि नसरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांच्याबरोबर सीतम सिनेमात त्यांना भूमिका मिळाली होती. 25 वर्षाच्या कालावधीत त्यांनी सुमारे 500 सिनेमे आणि 25 नाटकांमध्ये भूमिका केल्या. अभिनयातील व्यस्तता कायम ठेवत आपण समाजाचं देणं लागतो या भावनेला त्यांनी छेद दिला नाही. चित्रीकरणातून वेळ मिळाला की कुष्ठरुग्णासाठी काम करणाऱ्या आनंदग्राममध्ये ते स्वतःला झोकून द्यायचे. 21 जून 1984 रोजी पंढरीची वारी या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच संपलं होतं. अरुण सरनाईक कोल्हापूरवरून पुण्याच्या दिशेने निघाले होते पण नियतीच्या मनात काही वेगळंच लिहिलं होतं. वाटेत त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि मराठी रंगभूमी चित्रपट सृष्टीतील एक तेजस्वी कलावंत काळाच्या पडद्याआड गेला. पहिला प्रश्न विचारला होता की सुभद्रा हरण या पौराणिक चित्रपटात अरुण सरनाईक यांनी कुठली भूमिका साकारली होती, त्या भूमिकेचं नाव आहे दुर्योधन. दुर्योधनाची भूमिका त्यांनी साकारली होती आणि ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो. बऱ्याच श्रोत्यांनी मला अर्जुन कृष्ण असं सांगितलं पण खरं उत्तर आहे दुर्योधन. दीपाली विचारे, सुनीता, संजय गांधी, शुभलक्ष्मी मस्तकर, नीलम राणे, काशीनाथ क्रमवंत, दीपा बालकर, किशोर नाईक, प्रमोद कारखानीस, उषा देसाई, गीता धुरी, सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद.
1: पावसात उभी जलपरी ओ

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्ताने पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: हाय, नमस्कार, मी अभिज्ञा भावे. तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड, माझा आवडता चॅनल. मस्त मस्त गाणी आणि गप्पांची मेजवानी म्हणजे FM गोल्ड वाणी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
2: रसिक, रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. जागतिक योग दिन हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो आणि संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता आणि सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली आणि 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला होता. दुसरा प्रश्न विचारतो, संयुक्त राष्ट्राच्या महासभेत

मालिकेत 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव कोणी मांडला होता? संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव कोणी मांडला होता? दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-4515-4134 आणि 4515-4135। चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या।

असे का भारतातनं अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचं महत्त्व त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण शरीर तर तंदुरुस्त ठेवूच शकतो शिवाय मनावरही चांगले संस्कार घडवू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग असं म्हणता येईल. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून योगासनांचे लाभ त्यांनी मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत आणि जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. योग करणे शरीरासाठी किती आवश्यक आहे आणि त्याचा आरोग्याला काय फायदा होऊ शकतो याविषयी जनमानसात जागरूकता निर्माण करण्यासाठी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो. आणि योग आपल्या रोजच्या लाईफस्टाईलचा फार महत्वाचा भाग आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतही योगाचे अनन्य साधारण महत्व

जातो आहे. दुसरा प्रश्न विचारलाय, संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव कोणी मांडला होता? दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 41 34 आणि 45 15 41 35. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

अदिती सारंगर, आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे, म्हणजेच इंटरनॅशनल योगा डे 21 जून. पूर्वापार चालत आलेला योगाभ्यास किंवा योगा हा आता खूप प्रचलित होत चालला आहे, पॉप्युलर होत चालला आहे, कारण योगाचं महत्व पुन्हा एकदा लोकांना पटायला लागलंय. आपण मला म्हणतो ना की खूप पाश्चिमात्य आयुष्य जगलो आणि पुन्हा आपण बॅक टू बेसिक्स यायला लागलोय, तर तसं गेली काही वर्ष पुन्हा लोक योगाकडे वळले आहेत, योगाभ्यासाकडे वळलेत, योगासनांकडे वळलेत, सूर्यनमस्कारांकडे वळलेत, श्वसनाच्या अनेक प्रकारांकडे वळलेले आहेत. कारण मला असं वाटतं की आपलं मन आणि तन शांत ठेवण्यासाठी योगासारखा शांत पण उत्तम उपाय नाही, उपचार नाही, तर या आंतरराष्ट्रीय योगा डेच्या निमित्ताने तुम्ही करत असाल तर उत्तमच आहे, पण करत नसाल तर व्यायाम करायला लागा, योगा करायला लागा. आणि आपण असं म्हणतो की आपल्या इंद्रियांवर कंट्रोल आपण योगामुळे आणू शकतो, तर जरूर आजच्या या विलोभनीय जगामध्ये तुमच्यावरती कंट्रोल आणण्यासाठी योगा हा एक उत्तम अभ्यास आहे.

0: नमस्कार, मी ऋषिकेश रानडे.
1: नमस्कार, मी प्राजक्ता रानडे.
0: आपण ऐकतोय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा.
2: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. आरोग्य आणि लठ्ठपणा किंवा वजन कमी करण्याबाबतीत योग साधना ही अनेक लोकांची पहिली पसंती आहे. योग केल्याने ताणतणाव दूर व्हायला मदत होते, मात्र बऱ्याच लोकांना ना योगासनाबद्दल संपूर्ण माहिती नाही. शिवाय काही जणांना योग फार कठीण आणि अशक्य काम वाटतं. म्हणूनच याविषयी जागरूकता निर्माण करण्याकरता 21 जूनला जागतिक योग दिन साजरा केला जातो. दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला होता, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव कोणी मांडला होता? उत्तर आहे, भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रस्ताव मांडला होता. ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो. दीपाली विचारे, सुनीता व्यवहारे, संजय गांधी, शुभलक्ष्मी मस्तगार, नीलम राणे, काशीनाथ क्रमवंत, दीपा पालकर, प्रमोद कारखानीस, गीता धुरी, हेमलता थोरा, सुनील वसुमती ठोसर, प्रज्ञा वनारसे, प्रिया पांढरपट्टे आणि माधवी जोशी. सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद.

रसिक हो, मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आत्तापुरती तुमची रजा घेतो। आज दुपारी 2:30 ते 5 वाजता FM रेनबोवर अश्विनी तुमच्यासाठी बहारदार कार्यक्रम घेऊन येणार आहे। ऐकत रहा आणि ऐकवत रहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड आणि FM रेनबो वाहिनी।

0: उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोज इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोलकाता इथं योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांसोबत हजारो नागरिकांनी आज सकाळी योगासनं केली. 21 जून हा दिवस पृथ्वीच्या काही भागात सर्वात मोठा दिवस असतो. योग दिनामुळे या दिवशी सर्वात मोठा उत्सवही साजरा होत आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
2: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
1: राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. इथल्या गॅरिसन मैदानावर हा कार्यक्रम झाला. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी केलं. प्रत्येकाला लहान वयातच योग साधनेची ओळख करून देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मेघालयमध्ये शिलाँग इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्यासोबत मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हेही सहभागी झाले होते. योग हा भारताच्या ज्ञानाच्या परंपरेचं प्रतीक असून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा पाया योगामुळे घातला गेला आहे असं संरक्षण मंत्री समाज माध्यमातल्या संदेशाद्वारे म्हणाले. तर योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर जीवनात समतोल साधण्याचा आणि सकारात्मकता जोपासण्याचा हा मार्ग आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. सौदी अरेबियात रियाध इथं काल आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. भारतीय दूतावास आणि सौदी योग समितीनं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबई इथं लोकभवनात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. लोकभवनात यंदाच्या योग दिनाचं आयोजन भारतीय तटरक्षक दलानं केलं आहे. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत जुहू बीचवर फूड कोर्टजवळ आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. नियमित योग करून जीवनशैली विषयक आजारांना दूर ठेवायला हवं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर सहभागी झाले होते.
0: भारतानं जहाज बांधणी क्षेत्रातलं नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरु केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रेय अशी या जहाजांची नावं असून त्यांचं डिझाईन नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं केलं असून बांधणी गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स या कंपनीनं केली आहे. यांचा वापर युद्ध, गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून केला जाणार आहे. यातल्या आयएनएस दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. आयएनएस संशोधक या जहाजाचा वापर विविध शोध कार्यासाठी केला जाणार आहे. आयएनएस अग्रेय ही पाणबुडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सुसज्ज अशी युद्धनौका आहे. 2014 असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं सांगताना प्रधानमंत्री म्हणाले.
2: 2014 तक देश का कुल डिफेंस प्रोडक्शन 40,000 करोड़ रुपए के आसपास था. आज यह बढ़कर लगभग 1,80,000 करोड़ रुपये तक पहुंच गया है। और साथियों, एक तरफ

0: देश में रक्षा उत्पादन तेजी से बढ़ा है, दूसरी तरफ हमारा डिफेंस एक्सपोर्ट अभूतपूर्व गति से बढ़ रहा है।
1: ही तीन जहाजं नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे। परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत। सकाळी 11 वाजता परीक्षार्थींनी आपल्या केंद्रावर हजर राहावं असं एनटीएनं सांगितलं होतं। अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला असल्यानं राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या 60 गाड्या शहरातल्या 63 केंद्रांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत। परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे। पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे। आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे। एफडीसी म्हणजेच निश्चित मात्रांचं मिश्रण असलेल्या 16 औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। या औषधांच्या वापरामुळे उपचारात्मकदृष्ट्या विशेष लाभ होत नसल्याचं तसंच त्यांचा सतत वापर केल्यानं होणारे संभाव्य धोके लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या औषधांचं पुनरावलोकन केल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात तात्काळ केली जात आहे। बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये त्वचारोगावरची औषधं, वेदनाशामक आणि आकुंचनरोधक औषधं तसंच प्रतिजैविके आधारित औषधांचा समावेश आहे। सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणं, योग्य वेळीच औषधांच्या वापराला प्रोत्साहन देणं तसंच केवळ प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली औषधंच नागरिकांना उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे। राजस्थानच्या संपूर्ण सीमा भागात रेल्वेचं जाळं विणण्यासाठीच्या प्रकल्पाचं काम सुरू असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे। ते आज बिकानेर इथं लालगड साबरमती रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्या कार्यक्रमात बोलत होते। या रेल्वे प्रकल्पामुळे सीमा भागात राहणाऱ्या लोकांची प्रवासाची सोय होणार नसून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही ते महत्वाचं आहे। या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। राजस्थानातल्या रेल्वे प्रकल्पांच्या कामासाठी आता वर्षाला 10,000 कोटी रुपये निधींची तरतूद केली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या तातडीच्या नोंदणीचं काम सुलभ आणि विनाव्यत्यय व्हावं यासाठी आज जम्मू काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात 75 डेटा एंट्री ऑपरेटरांना प्रशिक्षण देण्यात आलं। ठळक बातम्या पुन्हा एकदा। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास। नौदलाच्या दुनागिरी, संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आणि 16 एफडीसी औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
2: मातृभाषायाः अध्ययनम् अपि व्याकरणज्ञानं विना अपूर्णमेव भवति। संस्कृतभाषा तु व्यवहारे न प्रयुज्यते, अतः व्याकरणाध्ययनं विना संस्कृतस्य निष्कृष्टं ज्ञानम् अर्जयितुं न शक्यते।
3: बहु समीचीनं महोदय। सम्प्रति प्रश्नः यत् व्याकरणस्य व्युत्पत्तिः का, अस्याः परिभाषा का, तथा च व्याकरणशास्त्रस्य पठनस्य को लाभो वर्तते, कृपया इत्येतस्मिन् विषये स्वविचारान् प्रतिपादयन्तु।
2: व्याकरणस्य व्युत्पत्तिः।